आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे आपे साज करे

0: सच तेरे खंड सच्चे ब्रह्मण सच तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करण सर्विचार सच्चा तेरा मर सच्चा दीपान सच्चा तेरा हकुम सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तू दाखे लख करो सच्चे सप्तान सच्चे सब जोर सच्ची तेरी सिर्फ सच्ची साला सच्ची तेरी कुदर सच्चे पातशाह नानक सच्चे आयन सच जो मर जमे सब का शंकाच महला पहला
1: ਵੱਡੀ ਵੱਡਿਆਈ ਜਾ ਵੱਡਾ ਨਾ ਵੱਡੀ ਵੱਡਿਆਈ ਜਾ ਸੱਚਣੇ ਆ ਵੱਡੀ ਵੱਡਿਆਈ ਜਾ ਨਿਚੰਤਾ ਵੱਡੀ ਵੱਡਿਆਈ ਜਾ ਨਿਆਲਾ ਵੱਡੇ